नमस्कार धाराशिव, एफ एम वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण

ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। श्रोतो, आजच्या प्रसारणसभेत मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपलं स्वागत करतो। सकाळचे 5:55 झाले आहेत। प्रसारणसभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगल ध्वनी।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारिणी सणेवर वाजवलेला राग ललत आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजत आहेत हिंदी बातम्या. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

संत चोखामेळा यांची अभंगरचना आपण ऐकली, तर गायक कलाकार आणि संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं रामकृष्ण बाबू सोमाजी यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

निळकंठ अभ्यंकर यांच्या संगीत नियोजनात सी रामचंद्र यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. तर कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये अख्तर इंदोरी यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत सुरेंद्र कोहली.

0: श्रोतो, मंगल प्रभात या भक्तिगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत समूह स्वरामधील देशभक्तीपर गीत। या गीतासोबत आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। श्रोतो, सकाळचे 6:35 होत आहेत। आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। तत्पूर्वी
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
0: या रूपरेषेनंतर लगेच अर्थात 6:40 शेतकरी बांधवांसाठी सूचना पत्रावर आधारित कार्यक्रमामध्ये कृषीवाणी या कार्यक्रमात ट्रॅक्टरमधील किरकोळ अडचणी याविषयी दौलत निपाणीकर यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला प्रसारित केला जाईल। 6:40 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू। 6:55 चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू 7:25। 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल।

सकाळी 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 दिनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून आम्ही सहक्षेपित करू. गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची वेळ आहे 10:30. 11 वाजता कार्यक्रम मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. गीतभार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल 11:30. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाणीवरून प्रसारित होईल, तो आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. गीतगुंजन हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 5 वाजता. 5:30 युवा

आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 आमच्या केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. यामध्ये आज खरीप हंगामातील घ्यावयाची करावयाची शेतीकामी आणि घ्यावयाची काळजी याविषयी कळंब येथील तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी पर्यवेक्षक वैभव तांबारे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य सल्ला या सदरात उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयीचा माहितीचा भाग पहिला प्रसारित केला जाईल, आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा दिनांक 20 मे 2026 हवामानाचा अंदाज आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये नवयुग आराध्य मंडळ येरमाळा यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित केली जातील. विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील रात्री 9:00. श्रोत्यांच्या पत्रपरमेश्वर आधारित कार्यक्रम मराठी पत्रगीत आपण ऐकू शकाल रात्री 10:00. श्रोतो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा. या रूपरेषेव्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

एफ एम वाहिनी 101.3 MHz आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत तर प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषी वाणी. यामध्ये तत्पूर्वी ऐकूया जाहिरात संदेश.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82 37 83 19.
2: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया ट्रॅक्टर मधील किरकोळ अडचणी याविषयी दौलत निपाणीकर यांनी सांगितलेला माहितीचा भाग पहिला.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, ट्रॅक्टर चलित अवजाराच्या साह्याने शेतीमधील कामे केली असता काम कमी वेळेत होते आणि कामाचा दर्जासुद्धा चांगला राहतो. बहुधा ट्रॅक्टर वापरत असताना काही किरकोळ अडचणी येतात किंवा काही बेघाड होतो, कारण ते एक मशीन आहे. त्यामुळे ज्या कामासाठी आपण ट्रॅक्टर वापरतो त्या कामाला विलंब होतो, कारण ट्रॅक्टरमध्ये बिघाड झालेला आहे. ट्रॅक्टरचे सर्व्हिसिंग सेंटर हे आपल्या शेतापासून खूप दूर असते, किंबहुना ट्रॅक्टर ज्या ठिकाणी खराब झाला आहे त्या ठिकाणापासून दूर असू शकते. त्यामुळे ट्रॅक्टर मालकाला किंवा ट्रॅक्टरच्या चालकाला ट्रॅक्टरमध्ये काही किरकोळ बिघाड असेल तर त्याला दूर करता आला पाहिजे. प्राथमिक उपचार म्हणूया आपण या ज्ञानाला. त्याच्यामुळं अशा काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात सांगणार आहेत की ज्या की ट्रॅक्टरच्या प्राथमिक उपचारामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर घालतील, तुमच्या कामाला येतील. क्रमाक्रमाने आपण याविषयीचे मुद्दे पाहूया. पहिला मुद्दा, मुख्य, इंजिन चालू होत नसेल तर आपण काय करायला पाहिजे आणि त्याची कारणं काय असू शकतात. बघा, इंजिन चालू होत नसेल तर त्याचं पहिलं कारण असू शकतं की तुमची बॅटरी चार्ज नसेल, त्यामुळे बॅटरी फुल चार्ज सतत करणं हे आपलं आद्य कर्तव्य. इंजिन चालू न होण्याचं दुसरं कारण म्हणजे इंजिन चालू करण्याचे बटन जर खराब झाले असेल तर सुद्धा इंजिन चालू होत नाही, त्याच्यामुळं बटन दुरुस्त करणे किंवा बदलून टाकणे तेही खराब होण्यापूर्वी.

0: म्हणजे त्याची मुदत संपण्यापूर्वी. तिसरं कारण असू शकतं बॅटरीची टर्मिनल योग्य न जोडल्यामुळे. त्याच्यामुळे बॅटरीची टर्मिनल जोडलेली आहे का ते पाहणं हेही आपलं काम आहे. आणखीन एक इंजिन चालू न होण्याचं कारण म्हणजे स्टार्टर खराब झालं तर. त्याच्यासाठी स्टार्टर तपासा किंवा जर शक्य असेल तर दुरुस्ती करा. पाचवं कारण असतं इंधन यंत्रामधील हवा बंद झाल्यामुळे. पाचवं कारण असतं इंधन यंत्रणामधील हवा बंद झाल्यामुळे. त्याच्यामुळे इंधन यंत्रणा तपासून पाहिली पाहिजे. सहावं कारण असतं इंजिन चालू होण्याचं इंधन पंप कार्य करत नसेल तर. त्याच्यामुळे इंधन पंप वेळच्या वेळी साफ करणं आवश्यक आहे. इंजिन चालू होण्याचं सातवं कारण म्हणजे इंधन फिल्टर ब्लॉक होणे. त्याच्यासाठी इंधन फिल्टर सर्व्हिसिंगला गेल्यानंतर आवर्जून साफ करून ठेवायचा. आणि इंजिन चालू होण्याचं आठवं प्राथमिक कारण असतं इंधन यंत्रणेचे इंधन इंजेक्टर खराब झाल्यामुळे. त्याच्यामुळे इंधन इंजेक्टर वेळच्या वेळी तपासून पाहिले पाहिजेत. आता हे झाले इंजिन चालू होण्याची कारणं आणि त्याच्यावरील आपण करू शकणारे उपाय. याच्यानंतर ट्रॅक्टरमधील वारंवार त्रास देणारा आणखीन एक प्रॉब्लेम अडचण, ती म्हणजे इंजिनमधून काळा धूर येत असेल तर काय करायला पाहिजे आणि त्याची कारणं काय. मंडळी, जर इंजिनमधून काळा धूर येत असेल तर त्याचं एक कारण असंही असू शकतं की हवा क्लीनर चोक झाल्यामुळे इंजिनमधून काळा धूर येतो आहे. त्यासाठी हवा क्लीनर व्यवस्थित साफ केला पाहिजे. दुसरं कारण आहे इंजिनवर लोड आल्यामुळे सुद्धा इंजिनमधून काळा धूर येतो आहे, तेव्हा इंजिनवर येणारा लोड ताबडतोब कमी करू शकता. आणि तिसरं कारण असतं वाजवीपेक्षा जास्त इंधनाचा वापर होत असेल तर सुद्धा इंजिनमधून काळा धूर येतो हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी वाजवीपेक्षा जास्त इंधनाचा वापर होतो आहे म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टरच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. चौथं कारण आहे इंजिन थंड करण्याची यंत्रणा सुरळीत कार्यरत नाही तर इंजिनमधून काळा धूर येतो आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी इंजिन थंड करण्याची यंत्रणा तपासून घ्या. गरज असेल, शक्य असेल तिथं दुरुस्त करून घ्या.
1: श्रोतो, आत्ताच आपण ट्रॅक्टरमधील किरकोळ अडचणी याविषयी माहितीचा भाग पहिला ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं.
2: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे. दिव्य स्वातंत्र्य भारताचे.
1: FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व

0: हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून कान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत, मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते, त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे, कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला, हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपरात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यानितके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठ दुखी, खांदे दुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण

0: इंधनासाठी गॅस कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळं हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड ज्याला आपण CO2 असं म्हणतो या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना ऍग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बण्याबापू चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीतकार आहेत ऋषीराज.

0: वहिनी चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
3: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घरशिवार आणि किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ॲप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी. जीवन

0: ऐका अंश गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

0: करू या वेगी
1: विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतय तुमच्याच महसूल मंडळात.
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक, 9 दिवसांची सीबीआय कोठडी. विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. शिर्डी इथं उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या शनिवारी राष्ट्रार्पण. पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफ मध्ये दाखल. आणि मराठवाडा तसंच विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं काल अटक केली. या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांमध्ये मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असून त्यांनी 23 एप्रिल रोजी संबंधित आरोपींकडून ही प्रश्नपत्रिका

मिळवली असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. न्यायालयानं त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. 5 ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक कागदपत्रं, संगणक तसंच मोबाईल फोनही सीबीआयनं जप्त केले आहेत. दरम्यान मोठेगावकरला सीबीआयनं अटक केल्यानंतर आरसीसी क्लासेससमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत क्लासच्या फलकावर शाईफेक केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक काल जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा चंद्रपूर गडचिरोली, अमरावती, धाराशिव लातूर बीड, परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. शिर्डी इथं सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रात तोफगोळा उत्पादनाचा हा देशातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं मानलं जात आहे. यासाठीचा संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान तसंच कच्चा माल स्वदेशी असणार आहे. अवघ्या 1 वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी 210 कोटी रुपये तर बीड इथल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिस विकासासाठी 301.54 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवास दरात तात्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरवाढ टाळण्यासाठी ई बसचा वापर तसंच महसूल वाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जलक्रांती परिषदेत बोलत होते. नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 अधिक जण जखमी झाले. पालघर जिल्ह्यात धानिवरी इथं काल ही दुर्घटना घडली. अपघातातल्या जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. कांद्याला 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा,

0: तसंच बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदीची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गजवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोडून दिलं. हिंगोली इथं काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा असल्याचं कराड यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं. नांदेड इथं काल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. नीट पेपर फुटी आणि इतर प्रकरणी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. बीड शहर परिसरातल्या इमामपूर रोड इथल्या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. हा रस्ता 600 मीटरपर्यंत वाढवण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही काम न झाल्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे उद्या 20 मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन सहायक आयुक्त बदा मरेवाड यांनी केलं आहे. नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत काल जुना जालना भागातल्या भाजीमंडी परिसरात सुमारे 70 दुकानांसमोरील नाल्यांवरील अतिक्रमणं हटवण्यात आली. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, वडवणी आणि धारूर या तिन्ही तालुक्यात सुरू असलेल्या क्रीडा संकुल उभारणीच्या कामाचा काल आमदार प्रकाश सोळंके यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचनाही केल्या. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव करत सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही अंतिम 4 मध्ये आहेत. आज या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या 50 वर्षीय व्यक्तीचा काल उष्माघातामुळे मृत्यू झाला. तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. अकोला इथं काल राज्यात सर्वाधिक 46° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 45.2, छत्रपती संभाजीनगर इथं 42.4 तर धाराशिव इथं सुमारे 42° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातही 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना उष्माघातग्रस्त रुग्णांवर तातडीनं उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक. 9 दिवसांची सीबीआय कोठडी. विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर. आणि पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 आणि 35 सेकंद झाली आहेत. ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या
2: FM वाहिनी 101.3 MHz आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:20 आणि 50 सेकंद झाले आहेत. श्रोतेहो ऐकूया आमची जाहिरात प्रसारण सेवा. तसेच
3: ओलांडला तिनं उंबरठा घेतली उंच भरारी मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी. ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयं

0: मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्ध
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळते. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82-37-83-19-90.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: श्रोते हो, ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर बहरतात हॅलो आपकी पसंद, किसानवाणी, दर्पण, लखलख चंदेरी, युवा वाणी, संध्याछाया असे सदाबहार कार्यक्रम. जुळतात श्रोत्यांशी ऋणानुबंध, भक्ती, सुगम आणि चित्रपट गीताच्या माध्यमातून. जगभरात पेरलीये न्यूज ऑन AIR ऍप वरून अभंगवाणी अशी ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी आपली धाराशिव आकाशवाणी.
4: किडनी स्टोन, मुतखडा, हिड ट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
5: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगपट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
0: नाही.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो. आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून शिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं.
0: बरोबर.
1: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
0: मनामध्ये
1: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या

0: फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
1: अच्छा,
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा,
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ
0: आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा,
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा,
0: त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना.
1: अच्छा,
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा,
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत,
1: बरोबर,
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा,
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा,
0: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आयडी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
1: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि आपण त्याला बळी पडतो, बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत आपण, तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो, सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो, याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात, आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक साधारण समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात, काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं, आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले,

आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे व्हिक्टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो,

0: मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललंय. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही,
1: हे
0: सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मी खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. एफ एम वाहिनी 101.3 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पद्मजा फिणाणी जोगळेकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार आहेत यशवंत देव.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक सोलापूर।
1: शेततळे शेततळे शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी। फोन 82 37 83 19।
2: श्रोतो भावधारा, या सुगम गीताच्या कार्यक्रमामध्ये आता ऐकूया पद्मजा फिणानी जोगळेकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत। संगीतकार आहेत यशवंत देव।

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
0: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: श्रोतो भावधारा, या सुगम गीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया विंदा करंदीकर यांचं गाणं पद्मजा फिणानी जोगळेकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार आहेत यशवंत देव.

पद्मजा फिणानी जोगळेकर यांनी गायलेलं विदा करंदीकर यांचं गाणं आपण ऐकलं. या गाण्यासोबत आजचा बावदारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया हम हे राही प्यार के या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतेहो लकलक चंदेरी या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अंश या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आहेत के आणि ईशान, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतो, लकलक चंदेरी या कार्यक्रमाच्या शेवटी आपण अंश या चित्रपटातील समीर यांचं गीत ऐकलं. या गीतासोबत लकलक चंदेरी हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. Filler.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज

बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 दिवसांच्या भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9

दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोठेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून

0: महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनातील शांता शेळके यांचं गाणं.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डी मार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381.
2: श्रुत कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

0: तेही होलसेल दरात आद्रा मॉल सम्राट चौक डीमार समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: श्रुतो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनामध्ये प्रवीण दवणे यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

श्रोतेव बावदारा या सुगमगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

श्रोतो साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकताय. या गीतासोबत आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम अगदी संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90 दिनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणीचं संचित मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव. हो।

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.

0: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्या काळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
1: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओ भोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी है. एक जय जवान और एक जय किसान और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
0: हा केवळ नारा नव्हता तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
1: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
0: मुंबई केंद्रावरून त्या काळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
3: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन. कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
3: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप

0: भूकंप झाला होता त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईत सुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्या सारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेशवहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
1: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणार असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की

0: आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे दोन शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतोय ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठी सुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे दोन विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं, ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं. आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती, काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. RJ जे पोचू शकले एखाद दोन ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची, आणि आमच्यापैकी काही मंडळींनी अधिकारी मंडळी ते सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, TV पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणी

आणि वरच विश्वास ठेवतो. संकट ओसारल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला, तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता।
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता। अशा वेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली। थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली।
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते। आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला।

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: एफ एम वाहिनी 103.3 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखेड ऑर्डर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी. फोन 82-37-83-19.
3: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
6: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
5: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
6: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
5: अब दोनों एक ही ऐप पर. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित.
0: श्रोतो, ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: उंच घे भरारे कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया. आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू. निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची. आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा. राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी. जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला. काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू.
1: पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
2: FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्दीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणी यांचं गाणं. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

0: अंडोला पिकावर ठेवू नको, अंडोला पिकावर ठेवू नको, अंडोला पिकावर ठेवू नको।
1: कसं काय पाटील बरं आहे का या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं। संगीतकार होते राम कदम। कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया राम कदम यांच्याच संगीत नियोजनामध्ये

ऐक मग देवाधिकांनी तरी काय केलं पाप आणि पुण्य मोर ठेवलं देवाधिकांनी तरी काय केलं पाप आणि पुण्य मोर ठेवलं कुणी हे निवडा कुणी ते निवडा

सुखी संसाराची 12 सूत्रे या चित्रपटासाठी आशा भोसले, सुरेश वाडकर आणि सुरेश जोशी यांनी गायलेलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आरडी बर्मन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चौकट राजा या चित्रपटामधील सुधीर मोगे यांचं गाणं. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि रवींद्र साठे. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

0: आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

धमाल बबल्या गणप्याची या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं प्रवीण दवणी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्की. श्रुतो गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि अलका याग्निक यांनी गायलेलं एक फूल चार हाप या चित्रपटातील विवेक यांचं गाणं. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

0: गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत एक फूल चार हाफ या चित्रपटातील गाणं. या गाण्यासोबत आजचा गीतांजली हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: कार्यक्रमात प्रथम ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुलक्षणा गोटीकर यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत संदीप खरे.

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: श्रोतो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया उदय यांनी गायलेलं जगदीश केवडकर यांचं भक्तिगीत। संगीतकार आहेत सुधीर फडके।

लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

मिश्र संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया. मानंदा या नाटकातील नाट्यपद.

श्रोतो, मिश्रसंगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत किशोरी अमोणकर.

संत ज्ञानेश्वर महाराजांची अभंगरचना आपण ऐकलीत मिश्र संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी. याबरोबर आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:30 झालेत. प्रसारित करत आहोत गीतवार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हंगामा चित्रपटातील गाणं.

श्रोतो, कार्यक्रमात आपण ऐकलत बाजीराव मस्तानी या चित्रपटामधील श्रेया घोषाल आणि गणेश चंदनशिवे यांनी गायलेलं सिद्धार्थ यांचं गीत. संगीतकार होते साहिल आणि प्रितेश. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुमार सानू आणि पौर्णिमा यांच्या स्वरामधील अण्णू मलिक यांनी संगीत दिलेलं देव कोहली यांचं गीत. चित्रपट आहे जुडवा.

सन ऑफ सरदार या चित्रपटातील गाणं आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हम दिल दू चुके सनम या चित्रपटासाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं महबूब यांचं गीत. संगीतकार आहेत इस्माईल दरबार.

गीतभार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत ऐकताय. या गीताबरोबर आजचा गीतभार हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

एफ एम वाहिनी 101.3 MHz ही आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

त्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेत आखतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्याला गल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: सांगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब, हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस, घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं
0: काही काही, म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तू मला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांब तुला छानस लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब माग, सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपछळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खर तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे काय झालंय कळतंय का,

0: तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
1: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होत.
0: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होत. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीत उन्हात बाहेर पडतात.
1: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
0: अगं मीठ चोळत नाहीये मी खरंच, एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगतंय त्यात अर्थ आहेच ना. उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
1: हा, आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
0: काय?
1: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
0: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
1: मागच्या आठवड्यात की नाही, हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं. शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
0: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा, बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
1: हो ना रे, करेन. बस हे बघ, आता सुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
0: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल?
1: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
0: हे आता काय म्हणजे, तुला कोणाला दाखवायचं ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
1: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
0: सुखदा, ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
1: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
0: हे सुखदा, मला सांगते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
1: डबोलं? कसलं डबोलं रे?
0: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
1: कळतय कळतय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतय मला.
0: बघ मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
1: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
0: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
1: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
0: अरे मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
1: भटकायला म्हणून जात नाशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्युम लायटर हे असलं काही ठेवू नका.
0: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
1: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
0: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
1: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
0: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
1: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
0: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
1: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
0: अरे वा, दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
1: आय जस्ट लव जांभूळ वाले अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
0: अगं सुखदा ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे, काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्यासाठी

0: साठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
1: अरे जीजू हो हो जरा दम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
0: हो मला सांग त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी.
1: मी नको येऊ का मग सांग. ही मी चालले आता.
2: थांब ग रोहित तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं.
1: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
0: नाही ग बाई तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे.
1: अरे कंपनीच्या सीएसआरच्या अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
0: अरे बापरे मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय.
1: तू तुला हवं ती बडबड कर मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
0: आता कळलं.
2: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
1: अगं या प्रोजेक्ट मध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
0: काय ग आणि मधमाशांचं काय.
1: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
0: बापरे मला तर ऐकूनच झाप लागली.
1: काहीही बोलू नकोस. तुम्ही सुद्धा सीएसआर मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहितीये ग त्याला. तुझी मजा घेतोय तो दुसरं काय.
0: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस गरेवा.
2: असू दे रे रोहित आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते. मग झालं.
0: नाही नाही नाही पण तरी
2: किती प्रश्न विचारशील. शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
1: हो ना काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा. मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं. मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
0: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला. आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये.
0: तू तू अगं तू ना तू तर महाराणी माझ्या दिलाशी राणी.
2: वा
1: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होत.
0: सांग सांगेला.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत मग जांभळं आणली.
0: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
1: ते जाऊ द्या. बरं पण इथे हा ग्लास कसला दिसतोय.
0: अगं
1: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देतीये.
2: अगदी खरंच आहे. मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
0: छान छान आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव. मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
1: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच आहे नाही का ग सुखदा.
0: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
0: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
1: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा आठवत आहे ना.
1: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
1: तू हलका व्यायाम म्हणालास ना तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
1: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या. ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
0: किती मस्त. हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.

0: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे, नाही का?
1: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत? त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
0: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
1: ते म्हणायचे, आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात, पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
2: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
0: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
2: सेवन करावे.
0: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
1: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
0: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
2: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
1: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
2: ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
0: हा, आणि ते सुद्धा गोड दह्याच, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
2: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
0: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
2: कळलं का?
1: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
0: देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
2: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
1: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
0: चला, फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
2: अरे वा,
0: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू?
1: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे, मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
2: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
0: रोहित नको रे, अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
1: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
0: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको वाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे

0: की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
1: श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
3: हा हा.
4: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत, कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशन कडे थोडस कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
3: घरातलं कोणी नव्हतं?
4: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
3: अच्छा.
4: केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
3: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
4: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
3: अच्छा.
4: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन

0: गेलो.
1: अच्छा.
0: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, पाचवा
1: शोध लागला असं म्हणतात
0: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं.
0: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा.
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे मुंबईला, लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आहे, आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे, आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने.
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स, आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं, पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये,
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला, आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे, म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही,
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता, आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा डिझायनर्स म्हणा हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील, तर हे प्रॉब्लेम्स हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न, आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय, कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे.

0: त्याला ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढत आहेत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. एक स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात, आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये
1: त्याविषयी. जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं,
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन, त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम, अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या DNA मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये, त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय,
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल.

0: राखणं हे खूप महत्वाचं आहे.
1: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन हे लोकांना पण
0: कौशल्य,
1: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
0: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
1: करेक्ट.
0: आणखी काही प्रकल्पांविषयी,
1: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
0: अरे वा,
1: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये इथपासून, मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, मग ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे
0: आणि वास्तू
1: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
0: बरोबर.
1: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार करावे लागतात.
0: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
1: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला असं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये, कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
0: राहील.
1: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
0: बरोबर,
1: तो पण विचार केला पाहिजे.
0: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्म मध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
1: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
0: हातांनी
1: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
0: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
1: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
0: अच्छा.
1: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे, आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येते कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
0: बर,
1: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी

0: एएसआय मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे एएसआय. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत, किल्ले आहेत, हे या बॉडीच्या अंडर येतात.
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं, एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं, स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच, हे कला कौशल्याचं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणती स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही आहे.
0: खूप मोठं टीमवर्क आहे, आपल्याला खूप लोकांकडनं. आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग, कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंग मध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे, काचा ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंग मध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तू संवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक

0: शाळेच्या बाहेर जो होतो अचानक एक पी कार्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या
1: बरोबर,
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का?
0: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्ट बद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला या.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5 यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5 टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं या संदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी

दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्व सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले, तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू

0: असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2030 तक हमने 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल

0: पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम आयोजन स्थल है।

0: जैसा कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर। 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने, देवीदास लेन, बोरीवली पश्चिम, मुंबई। प्रवेश
1: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। आपण ऐकत होता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून। सायंकाळचे ठीक 5 आहेत। आजच्या आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या सभेला सुरुवात करीत आहोत गीत गुंजन या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं। श्रोतेहो, कार्यक्रमात प्रथम ऐकूया अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेलं दयावान या चित्रपटातील अजीज कैसी यांचं गीत। संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

0: श्रोते हो आपण ऐकलत बटवारा या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. गीत गुंजन या कार्यक्रमात आता ऐकूया आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं अलग अलग या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. गात आहेत लता मंगेशकर.
1: कुछ हमको
2: क्या
1: कुछ तुमको
2: हाँ?

श्रोते हो, आपण ऐकलत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी आणि चित्रपट होता अलग अलग.

हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत साहिर लुधियानवी यांची गीतरचना, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं खय्याम यांनी आणि चित्रपट होता त्रिशूल. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. प्रथम युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. प्रथम ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रणजित पाठक यांचं संतूर वादन ऐकलं. राग पुरिया कल्याण, त्यांना तबल्यावर साथ दिली होती अजित पाठक यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं. इतरांशी तुलना न करता स्वतः

काम करणं काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवरनं टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात, काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात, पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही

0: It's happening, baby.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच, त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत, स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे, केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभं राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते, फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:55. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम 6:05. कार्यक्रमांची

रूपरेषा सांगितली जाईल 6:35 कृषीवाणी हा कार्यक्रम 6:40 आपणे काल यामध्ये ट्रॅक्टरमधील किरकोळ अडचणी याविषयी माहिती भाग दुसरा संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणेकर यांचं आरोग्य धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू 10:00 संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाते आपण ऐकाल गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 10:30 सुगम संगीत 11:00 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू 11:30 दुपारी 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू दुपारी 1 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू दरम्यान 1:40 भंडारा जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू

गीतगुंजन सायंकाळी 5 वाजता, युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी सायंकाळी 5:30 वाजता मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सायंकाळी 6:05 वाजता. 6:10 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं मोहन वीणावादन आपण ऐकाल. 6:30 वाजता युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम घे भरारी, सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वाजता वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 वाजता घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकाल. यामध्ये जागतिक मधमाशी दिनानिमित्त फळांच्या आणि पिकांच्या उत्पादन वाढीत मधमाशांचे महत्व याविषयी कृषी महाविद्यालय किनी धाराशिव येथील कीटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर अनिता साबळे यांची पल्लवी निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सरात उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकाल आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे दौलत निपाणीकर यांचा, सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 7:15 वाजता लोकरंगी या लोकसंगीताच्या कार्यक्रमात हरिदास वाईकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली वासुदेव गीतं प्रसारित करू. रात्री 9:00 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू आणि रात्री 10:00 वाजता श्रोत्यांच्या मनपसंती गीतांचा कार्यक्रम हिंदी पत्रिकेत आपण ऐकाल. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:11 झाली आहेत. श्रोते हो ऐकूया मैफिले गझल. कार्यक्रमात सुरुवातीला मुकेश यांनी गायलेली मिर्झा गालिब यांची गझल.

आपण ऐकलीत बाबुल सुप्रियो यांनी गायलेली गझल, संगीतबद्ध केली होती श्याम प्रसाद यांनी. श्रोतेहो, आपण ऐकताय मैफिले गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली तस्लीम फाजिल यांची गझल मेहदी यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलेत पंकज उधास यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली मुमताज रशीद यांची गझल. आणि याबरोबरच मैफिले गझल हा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी. फोन 82 37 83 19.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
7: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
0: श्रोते हो, ऐकूया महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा. यामध्ये आज आपण ऐकणार आहात जागतिक फॅमिली डॉक्टर्स डे निमित्ताने दंत आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील दंतरोगतज्ञ डॉक्टर अजित गायकवाड यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
8: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार. सखींनो, मानवी शरीर हे निसर्गाची एक अतिशय गुंतागुंतीची आणि अद्भुत अशी रचना आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे, पण आजच्या आधुनिक युगात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहोत. मानवी शरीरातील सर्वात कठीण अवयव म्हणजे दात. अन्न चावून बारीक करणे, स्पष्ट बोलणे याबरोबरच चेहऱ्याचे सौंदर्य देखील या दातांवरच अवलंबून असते. मग या दातांची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे, बरोबर ना? सखीनो, आज 19 मे आणि

0: आज जागतिक फॅमिली डॉक्टर्स डे आपण साजरा करत असतो. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि प्राथमिक आरोग्य सेवेत महत्वाचं योगदान हे फॅमिली डॉक्टर्सना जातं. सखींनो, फॅमिली डॉक्टर्स डेच्या निमित्तानं आज आपण दंत आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे धाराशिव येथील दंतरोगतज्ञ अजित गायकवाड यांना. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार श्रोत्याहो, मी डॉक्टर अजित गायकवाड, मी दंतरोग व मुखरोगतज्ञ आहे.
0: सर, आज आहे 19 मे आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की आज आपण जागतिक फॅमिली डॉक्टर्स डे साजरा करत असतो, तर याविषयी तुम्ही अधिक माहिती आपल्या महिला श्रोत्यांना काय सांगाल?
1: आजच्या डिजिटल युगामध्ये ऑनलाईन सल्ले आणि तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असलं तरी रुग्णाला समजून घेणारा, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची आरोग्याची पार्श्वभूमी जाणणारा, भावनिक आधार देणारा डॉक्टर म्हणजे फॅमिली डॉक्टर असतो. म्हणून ओनका म्हणजे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ फॅमिली डॉक्टर्स यांनी यावर्षी एक थीम सेट केलेली आहे, कम्पॅशनेट केअर इन डिजिटल वर्ल्ड. याचा अर्थ असा की डिजिटल जगामध्ये संवेदनशील आणि मानवतावादी आरोग्यसेवा ही थीम त्यांनी सांगितली आहे. खरं तर फॅमिली डॉक्टर अनेकदा रुग्णाच्या तोंडातील बदल पाहून, मधुमेह असेल, ॲनिमिया असेल, हार्मोनल समस्या असतील महिलांच्या, किंवा कॅन्सरसारखे आजार हे लवकर ओळखू शकतात. त्यामुळे तोंडातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता किंवा मोबाईलवरील माहितीपेक्षा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला दाखवणे अधिक महत्त्वाचे असते.
0: तुम्ही आत्ताच म्हणालात की तोंडामध्ये जे लक्षणं दिसून येतात, तर सरासरी असे कोणते आजार आहेत की त्यामुळे आणि आपल्या तोंडामध्ये काय असे बदल दिसून येतात की लक्षात येतं की आपल्याला एखादा आजार आहे?
1: आपल्या शरीरातील अनेक आजारांचे पहिले संकेत हे तोंडामध्ये दिसून येतात. जसं तोंडामध्ये जखमा दिसणं किंवा हिरड्यांमध्ये सूज येईल किंवा तोंड कोरडं पडणं किंवा मेनोपॉज नंतर महिलांमध्ये शक्यतो बर्निंग माउथ म्हणजे तोंडामध्ये जळजळ दिसणं किंवा वारंवार अल्सर होणं, या सगळ्या गोष्टी या शरीरातील मोठ्या आजारांची हे सुरुवात असू शकते आणि त्याची लक्षणं हे तोंडामध्ये दिसून येतात.
0: तुम्ही सांगितलेले हे लक्षणं जर आपल्या तोंडामध्ये जर आढळून आले तर आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे.
1: हो, निश्चितच. एखाद्या लहान सामान्य आजारापासून ते अनेक गंभीर आजारांपर्यंत आपल्या तोंडामध्ये लक्षणे दिसून येतात.
0: गंभीर आजार म्हणतायत सर, नेमका कोणता गंभीर? म्हणजे
1: गंभीर आजारांमध्ये सध्या भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण खूप आहे, तसंच कॅन्सर आहे, महिलांमध्ये थायरॉइड हा पण आजार खूप झपाट्याने वाढत आहे, ब्लड प्रेशर असेल आणि ब्लड प्रेशरच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांमुळे सुद्धा हिरड्यांवरती सूज येणं, या पूर्ण अशा गंभीर आजारांच्या समस्या तोंडामध्ये दिसून येतात. किडनी विकार असतील, लिव्हरचे आजार असतील, या सर्व गोष्टींमुळे सुद्धा तोंडामध्ये आपल्याला त्याचं प्रकटीकरण दिसून येतं.
0: अच्छा, तुम्ही आत्ताच 1-2 मोठ्या आजारांची नावं घेतलेत, तर थोडक्यात लक्षणं काय असू शकतात त्यांची? समजा एखाद्या महिलेला थायरॉइड आहे तर साधारणतः तोंडामध्ये लक्षण काय दिसून येतात?
1: थायरॉइडमध्ये विशेषतः हायपोथायरॉइडिझम हा जो आजार आहे तो महिलांमध्ये जास्त दिसून येतो. त्याच्यामध्ये महिलांना त्यांची जीभ मोठी वाटणे, दुसरं म्हणजे तोंड कोरडं पडतं महिलांमध्ये आणि बोलण्यामध्ये बदल दिसून येतो, घशाच्या तिथे सूज पण येते, या गोष्टी शक्यतो थायरॉइड या आजारामध्ये दिसून येतात.
0: आणि मधुमेहामध्ये?
1: मधुमेहामध्ये विशेष करून टाईप 2 डायबिटीस हा जो आजार आहे याच्यामध्ये तोंडामध्ये लक्षणं सर्वप्रथम लक्षण असतं की हिरड्यांना सूज येणं, दुसरं म्हणजे दात हलतात आणि हिरडी आणि दाताचा जो भाग असतो ज्याला आपण मार्जिन म्हणतो त्या मार्जिनमधून पस ड्रेन होतो म्हणजे पू येतो, तोंड कोरडं पडणं, तोंडामध्ये एखादी जर जखम झाली तर ती जखम उशिरा भरून येणं मधुमेहामध्ये, तसेच बुरशीजन्य संसर्ग ज्याला आपण कॅन्डिडा म्हणतो, जिभेवरती पांढरा थर किंवा एक लेअर तयार होतो, तर ही सर्व लक्षणे मधुमेह या आजारामध्ये दिसून येतात.
0: अच्छा, तुम्ही मधुमेह आणि थायरॉइड याबरोबरच कर्करोग या आजाराचा देखील उल्लेख केला होता सर, या कर्करोगांची काय लक्षणं असू शकतात? कारण सरासरी कर्करोग हा असा ऐकून आहे की लास्ट स्टेजला गेल्यानंतर आपल्याला तो लक्षात येतो.
1: निश्चित, काही गंभीर आजार हे सुरुवातीला पेनलेस असतात, म्हणजे त्यांचा कुठलाही पेन तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये जाणवणार नाही, जेव्हा तो लास्ट स्टेजला जाईल तेव्हा तुम्हाला

0: दुखणं जाणवतं, तसाच हा कर्करोग देखील आहे. महिलांमध्ये देखील आता तोंडाच्या कर्करोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. महिलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची विशेष कारण म्हणजे की तंबाखूचे सेवन असेल, किंवा काही गावातील ज्या महिला आहेत त्या मिश्रीचा वापर करतात, तर त्यामुळे सुद्धा तोंडाचा कर्करोग त्यांना होऊ शकतो. दुसरं म्हणजे एखादा किडलेला दात असेल किंवा तुटलेला जो दात आहे तो जर खूप टोकदार झाला तर तो जिभेला किंवा गालाला सतत जखम करत राहतो, आणि अशा जखमेचं काही काळांतराने नॉन हिलिंग अल्सरमध्ये रूपांतर होतं. नॉन हिलिंग अल्सर म्हणजे की जो अल्सर जो भरून येत नाही, जो जखम भरून येत नाही, आणि कालांतराने याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. दुसरा एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की जर तुम्ही एखादी कवळी किंवा अर्धकवळी बसवलेली असेल किंवा तुम्ही ती कवळी वापरत असाल आणि त्याचा सुद्धा एखादा तुटलेला भाग असेल किंवा एखादा टोकदार भाग असेल आणि तो जर तुम्हाला जखम करत असेल तर त्या जखमेचं सुद्धा काही कालांतराने काही काळाने हे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही शक्यतो डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. त्यांना जो टोकदार झालेला भाग आहे, जो कार भाग आहे, दाताचा असेल, कवळीचा असेल किंवा किडलेला दात असेल, याचा जो टोकदार भाग आहे तो डेंटिस्टकडे जाऊन तो मऊ करून घ्यावा आणि त्यांना ती जखम शक्यतो दाखवावी.
1: तुम्ही आताच कवळी या शब्दाचा उल्लेख केलात. समजा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या व्यक्तीला कवळी बसवण्यात आली तर त्या व्यक्तीने कवळी बसवल्यानंतरची काय काळजी घ्यावी?
0: कवळी बसवल्यानंतर सुरुवातीला अल्सर येणं हे साहजिक आहे, म्हणजे तोंडातलं येणं हे साहजिक आहे. कवळी नवीन असेल तर तोंडामध्ये सुरुवातीला अल्सर येतात, पण ते काही काळाने म्हणजे 15 दिवसांनी वगैरे ते कमी होऊन जातात. परंतु जर कवळीचा मी परत सांगत आहे, कवळीचा कुठलाही टोकदार भाग जर तुम्हाला टोचत असेल, घासत असेल आणि त्यामुळे जर जखम होत असेल तर निश्चित तुम्ही डॉक्टरला भेटून तो भाग मऊ करून घ्यावा. आता कवळी बसवल्यानंतर काळजी काय घ्यायची, तर कवळी रोज रात्री काढून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवावी. नळाखाली आपलं नॉर्मल पाणी त्याच्याखाली धुवून घ्यावी. त्यामुळे काय होतं तर तोंडातील पेशींना ऑक्सिजन सप्लाय वाढतो रात्री कवळी काढल्यामुळे. दुसरं, तोंडातील त्वचाही हेल्दी राहते. आणि कवळी आणि आपली तोंडातील जी त्वचा आहे त्याच्यामध्ये जो दिवसभरातील जे खाल्लेलं अन्न आहे ते सुद्धा स्वच्छ होतं कवळी रात्री काढल्यामुळे, आणि त्यामुळे तोंडातील इन्फेक्शनचा धोका हा देखील कमी होतो.
1: साधारणतः किती वयापर्यंत आपण कवळी बसवू शकतो?
0: खरं तर कवळी बसवण्याचं याला काही एज लिमिट नाही आहे. लहान मुलांमध्ये किंवा अॅनोडोन्शिया म्हणजे अब्सेन्स ऑफ टीथ, ज्या लहान मुलांमध्ये दातच नसतात त्यांच्यामध्ये ते दाताचे जे टूथबड्स म्हणतो तेच अब्सेंट असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये दात नसतात, त्या पेशंटमध्ये पासून एखादा पेशंटचा ॲक्सिडेंट झाला, त्याचे सर्व दात पडले, किंवा एखादा व्यक्ती जर वयस्कर असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण कवळी बसवू शकतो. कवळी ही विशेष करून ज्या वयस्कर वृद्धांमध्ये ज्यांच्यामध्ये बोन लेवल म्हणजे हाडाची साईज ते पाहून आपण कवळी बसवतो, पण काही वृद्ध पेशंटमध्ये जर बोनची हाईटच नसेल, बोनची विड्थ नसेल, खूप कमी हाड असेल, तर अशा केसेसमध्ये आपण इम्प्लांट म्हणजे स्क्रू बसवून त्यावरती कवळी हा पर्याय आपण त्या ठिकाणी वापरू शकतो.
1: मग ही कवळी आपल्याला बाहेर काढून स्वच्छ धुवून वगैरे ठेवता येते का?
0: हो, निश्चितच. या कवळीला सॉकेट म्हणजे जसं पेनाचं टोपण आहे जसं आपण लावतो तसं आपण ती कवळी काढू शकतो, त्यालाही क्लीन करू शकतो आणि परत दुसऱ्या दिवशी आपण सकाळी बसवू शकतो.
1: अच्छा सर, मला तुम्हाला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आताच म्हणालात की काही लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांची दातांची वाढ देखील होत नाही, अशाच प्रकारे आणखीन असे काही मुलं असतात की त्यांना दात येतानाच वेडे वाकडे किंवा मागे पुढे येतात, अशांसाठी काही म्हणजे विशेष उपचार वगैरे असतात का, किंवा आधीच्या उपचार पद्धती किंवा आत्ताची आधुनिक उपचार पद्धती काय असते याची?
0: वेडे वाकडे किंवा मागे पुढे असलेले जे दात आहेत त्याची काही उपचार पद्धती आहेत. शक्यतो वेडेवाकडे दात किंवा मागे पुढे आलेले जे दात आहेत त्यांना आपण माल अक्लुजन म्हणतो, किंवा दातांची विस्कळीत झालेली रचना असं त्याला म्हणू शकतो. आता ऍडव्हान्स याच्यामध्ये उपचार असे आहेत की आपण अलायनर्स बसवू शकतो, किंवा ब्रेसेस आहेत, किंवा ऑर्थोडोन्टिक उपचार ज्याच्यामध्ये आपण जो लहान मुलगा आहे जो 11व्या वर्षी त्याचे वेडेवाकडे दात आहेत तर आपण त्याला काही काळ थांबवून ऑर्थोपेडिक म्हणजे त्याला बँड वगैरे लावून आपण तशा पेशंटमध्ये सुरुवातीला उपचार करू शकतो. आणि जेव्हा त्याचे परमनंट दात येतात, दुधाचे दात पडून जे परमनंट दात येतात त्यावेळेस आपण त्यांना

0: रॅकेट्स लावणं म्हणजे दाताला पिन लावणं किंवा अलायनरचा उपयोग करणं या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपण त्यांना सजेस्ट करतो.
1: पण या उपचाराने कायमस्वरूपी दाता हे सरळ वगैरे होऊ शकतात का?
0: हो निश्चितच, शक्यतो लहान वयामध्ये जर हे उपचार आपण केले तर ते अधिक सोपे जातात व ते खूप चांगला परिणाम दाखवतात. हे उपचार झाल्यानंतर आपण पुढे 2 ते 3 वर्षासाठी एक रिटेनर म्हणजे परमनंट तार लावतो 3 वर्षासाठी ते 4 वर्षासाठी. ते रिटेनर लावल्यामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते दात हे परमनंटली सरळ होऊ शकतात.
1: आणि मला वाटतं की हाच या आधुनिक उपचार पद्धतीचा फायदा आपल्या सर्व पेशंटला किंवा सर्व व्यक्तींना होत असतो. याचबरोबर अनेक वेळा असं पाहण्यात येतं की आपल्या दातांवर एक काळ्या रंगाचा थर आपल्याला दिसून येतो, त्याचे कारण आणि उपाय काय असू शकतात?
0: दात काळे पडणे किंवा त्याच्यावरती काळा थर दिसणे याचे खूप कारणे आहेत, जसे की तंबाखू खाणे, गुटखा किंवा धूम्रपानचे सेवन. चहा कॉफीचे जरी जास्त सेवन करत असाल तर त्यामुळे सुद्धा निश्चित काळे पडणे किंवा ब्राउनिश थोडासा कलर त्या ठिकाणी दिसून येतो. दातांची स्वच्छता न राखणे किंवा कीड असेल दाताला तर त्यामुळे सुद्धा काळपटपणा दातावरती दिसून येतो. याच्यावर उपाय काय आहे तर स्केलिंग आणि पॉलिशिंग, म्हणजे आपण मशीनद्वारे दात क्लीन करतो, स्वच्छ करतो. तंबाखूजन्य पदार्थ शक्यतो बंद केले पाहिजे आणि आवश्यक असल्यास जिथं कीडमुळे दात काळा पडलेला आहे तिथं दातामध्ये सिमेंट म्हणजे ज्याला फिलिंग म्हणतो ते करून घेतलं पाहिजे.

0: याच्यावर उपाय काय आहे तर स्केलिंग आणि पॉलिशिंग, म्हणजे आपण मशीनद्वारे दात क्लीन करतो, स्वच्छ करतो. तंबाखूजन्य पदार्थ शक्यतो बंद केले पाहिजे आणि आवश्यक असल्यास जिथं कीडमुळे दात काळा पडलेला आहे तिथं दातामध्ये सिमेंट, म्हणजे ज्याला फिलिंग म्हणतो, ते करून घेतलं पाहिजे.
1: आणि एक वेळेला असं होतं की गरम पाणी किंवा गरम चहा आपल्याला दातांना लागल्यानंतर किंवा थंड पाणी आपल्या दातांना लागल्यानंतर दातांवरती एक वेदना होतात, एक चमक भरते.
0: दात किंवा हिरड्यांना जेव्हा एखादा गरम किंवा एखादा थंड पदार्थ लागतो तेव्हा तीव्र वेदना होतात.
1: हो,
0: याची कारण आहेत की एकतर दातांची झीज होणे, जेव्हा दातांची झीज होते तेव्हा इनॅमल हा दाताचा जो वरचा लेअर असतो तो निघून जातो आणि त्यामुळे दातामधल्या ज्या नसा असतात त्या नर्व एंडिंग्स या हवा किंवा पाण्याला खूप प्रतिसाद देतात किंवा संवेदना देतात. तर तशा वेळे किंवा दुसरे कारण म्हणजे हिरड्या खाली सरकणे, चुकीची ब्रशिंग टेक्निक जर तुम्ही वापरत असाल, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्रश करत असाल तर तेव्हा हिरड्या या खाली सरकतात आणि हिरड्या दातापासून खाली गेल्यामुळे सुद्धा सेन्सिटिव्हिटीचा त्रास होतो, संवेदनशील दात होतो. दातामध्ये जर मायक्रो क्रॅक्स असतील, लहान लहान भेगा पडलेल्या असतील, तर तेव्हासुद्धा गरम किंवा थंड खाल्ल्यानंतर या तीव्र वेदना होतात.
1: यावरती उपाय मग
0: संवेदनशील दात असेल ज्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी खूप होत असेल तर तशा पेशंटसाठी एक विशेष टूथपेस्ट असतात, ते जर तुम्ही रेग्युलर वापराल तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा येऊन जातो. दुसरे म्हणजे यामध्ये खूप गरम किंवा खूप थंड पदार्थ घेणे टाळावे, जोरात ब्रश करू नये ज्यामुळे हिरडी आणि दाताचा जो मार्जिन आहे तिथला दाताची झीज होते आणि त्यामुळे तिथून तुम्हाला सेन्सिटिव्हचा त्रास होऊ शकतो. आणि जर कीड असेल किंवा हिरड्यांचा आजार असेल ज्या ठिकाणी हिरडी ही तुमची खाली सरकलेली असेल तर अशांसाठी तुम्ही शक्यतो दंत चिकित्सकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
1: आणि अनेक वेळेला मी असंही ऐकलेलं आहे की एक जुने लोक असतात, आपले आजी आजोबा वगैरे, ते बोटाने दात घासत असतात किंवा आधीच्या काळात कसं कडुलिंबाचे काड्या असतात त्याने ते दात घासायचे आणि त्यांचे दात आपल्यापेक्षा सुद्धा स्ट्रॉंग असायचे. मग बोटाने दात घासणे आणि ब्रशने दात घासणे म्हणजे दोन्हीपैकी पर्याय कोणता निवडावा आपण?
0: बोटाने दात घासल्यानंतर त्याचे परिणाम हे शक्यतो दात नीट स्वच्छ होत नाहीत. दातावरती एक प्लाक म्हणजे एक पांढरा थर असतो, आपण खाल्ल्यानंतर आपण पाहाल की दातावरती एक लहान पांढरा थर तयार होतो, तो पूर्णपणे निघत नाही आणि त्यामुळेच भविष्यामध्ये तो थर नाही निघाल्यामुळेच भविष्यामध्ये हिरड्यांचे वगैरे आजार होऊ शकतात. बोटाने जर दात घासत असाल तर त्यामुळे हा प्लाक पूर्णपणे निघणार नाही आणि तुम्हाला भविष्यामध्ये हिरड्यांचे आजार निश्चितपणे वाढू शकतात. दुसरं म्हणजे दुर्गंधी आणि कीड होण्याची शक्यता हे खूप वाढते, त्यामुळे योग्य ब्रश वापरणे ते गरजेचं आहे. ब्रश शक्यतो हा सॉफ्ट वापरावा. दुसरं तुम्ही सांगितलात की आपल्या आजी आजोबा हे बोटाने दात घासून किंवा किंवा काडीने, लिंबाच्या काडीने जर दात घासून सुद्धा त्यांचे दात खूप मजबूत होते तर त्याचं एक कारण असं आहे की त्यांचं जे फूड होतं ते शक्यतो नॅचरली होतं. जुनी माणसे हे शक्यतो कच्चे फळे भाज्या खाणं, त्यामुळे त्यांचं निश्चित त्यांचे हाडे व दात हे मजबूत होते. आजची तरुण पिढी हे फास्ट फूड खात आहे त्याच्यामुळे ते शक्यतो सॉफ्ट डाएट घेत आहे, त्याच्यामुळे त्यांचा हाडांचा विकास हा पाहिजे तितका जास्त होत नाही.
1: आणि मला वाटतं आजच्या काळातील हे जे फास्ट फूड आपण खात असतो याचेच दुष्परिणाम आपण आपल्या दातांवरती होत आहेत.
0: हा बरोबर आहे मॅम.
1: सर, आपला हा महिलांविषयी कार्यक्रम आहे, मग यामध्ये आपण मला एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये आपण आपल्या दातांची काळजी घेणं किंवा आपल्या दातांवरती काही परिणाम वगैरे होत असतात का?
0: हो, निश्चितच. गर्भधारणेदरम्यान तोंडामध्ये अनेक बदल दिसून येतात. हे बदल शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हे बदल दिसून येतात. प्रेग्नन्सी जिंजायवायटिस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये हिरड्यांवरती खूप मोठी सूज येणं, हे शक्यतो नॉर्मल आहे पण अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही डेंटिस्टला दाखवणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये हा जो प्रेग्नन्सी जिंजायवायटिस नावाचा जो आजार आहे ज्याच्यामध्ये हिरड्यांना खूप सूज येते, याचं कारण आहे की प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे दोन

0: हार्मोन, हे हार्मोन्स प्रेग्नन्सीमध्ये खूप वाढतात, आणि जर दातावरती थोडी जरी घाण असेल तर त्या घाणीला हे हार्मोन खूप जोरामध्ये प्रतिसाद करतात, त्यामुळे हिरड्यांना सूज येते. प्रेग्नन्सीमध्ये तोंडामधील काही विशेष बदल दिसून येतात, हिरड्यांवरती सूज येणं, हिरड्यांमधून रक्त येणं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी ट्यूमर किंवा एक पायोजेनिक ग्रॅन्युलोमा, ज्याच्यामध्ये तोंडातील कुठल्याही एका ठिकाणी एक गाठ तयार होते. खरं तर हे गाठ कॅन्सरची वगैरे नसते, ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यानंतरही स्वतःहून कमी होऊन जाते. प्रेग्नन्सीमध्ये महिलांना, काही महिलांना उलट्या होतात, तर अशामुळे सुद्धा दातांची झीज होते, किंवा काही महिला ह्या डेली पित्त काढतात सकाळी, तर त्याच्यामुळे सुद्धा दातांची झीज होते. शक्यतो सकाळी पित्त काढू नये. तुम्ही जर आंबट पदार्थ वगैरे खात असाल आणि जर तुम्हाला दातावर संवेदना जाणवत असतील तर शक्यतो असे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये तोंडामध्ये होणारे बदल जरी दिसून आले तरी तुम्ही तात्काळ एखादा डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधीच डेंटल चेकअप करण्याचे गरजेचं असतं, तसंच गर्भधारणेनंतर सुद्धा आपण चेकअप केलं पाहिजे.
1: खूप छान माहिती सांगितली सर. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये आता तुम्ही तर पाहत आहात की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या अग्रेसर आहेत, आणि त्यामुळे आपलं घर आणि प्लस आपला जॉब या करिअरकडे त्या लक्ष देत आहेत, आणि त्यामुळे थोडासा त्यांना मानसिक ताण देखील सध्याच्या काळामध्ये वाढलेला आहे. मग या मानसिक ताणाचा आपल्या दातांवरती काय इफेक्ट किंवा परिणाम होऊ शकतो का?
0: निश्चितच मॅम, मानसिक तणावाचा परिणाम हा दातांवर निश्चितच होतो. तणावामुळे माणूस दात घट्ट दाबणे किंवा चावणे, याला ब्रुक्सिझम हा आजार म्हणतो. दुसरं म्हणजे जबड्यामध्ये वेदना होतात जेव्हा आपण दातावर दात स्ट्रेसमुळे दातावर दात जोरामध्ये ठेवतो, त्यामुळे जबड्यामध्ये वेदना होणं, दाताचा वरचा लेअर जाणं, तोंड कोरडं पडणं, आणि स्ट्रेसमुळे हा अल्सर देखील तोंडामध्ये होतो. यावर उपाय म्हणून योग्य झोप पाहिजे, व्यायाम पाहिजे, आणि तणाव नियंत्रण हे अत्यंत आवश्यक आहे.
1: सर खूप छान माहिती आपण सांगितलीत. आणि आजच्या मुलाखतीमधील हा शेवटचा प्रश्न आहे की आपण सध्याच्या काळामध्ये बघतो आहोत की सरासरी सर्वांच्याच दातांचे प्रॉब्लेम्स सध्या सुरू आहेत, यासाठी आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी की आपले दातांचे आरोग्य चांगले राहावे, आणि यासाठीचा योग्य आहार काय आहे?
0: दातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी एक रोजची दिनचर्या एक अशी असावी की दिवसातून 2 वेळा फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट जास्त, त्याने 2 मिनिटपर्यंत ब्रश करणं गरजेचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यानंतर तुम्ही डेंटल फ्लॉस असतो तो त्याचा वापर करणं गरजेचं आहे, किंवा इंटरडेंटल ब्रश, त्याला प्रोक्झा ब्रश असं म्हणतात, ते वापरणं गरजेचं आहे. गोड पदार्थ खात असाल किंवा काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ तोंड धुणं हे गरजेचं आहे, किंवा तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा असेल किंवा धूम्रपान असं असेल तर ते टाळलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे 6 महिन्यांनी किंवा वर्षातून 2 वेळेस शक्यतो दंत तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मौखिक आरोग्यासाठी किंवा दातांसाठी एक विशेष आहार म्हणजे पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. लहान मुलं असतील तर कॅल्शियमयुक्त आहार असेल. प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी शक्यतो आयर्न किंवा कॅल्शियमयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. शक्यतो नॅचरल फूड घेणं गरजेचं आहे. फास्ट फूडमुळे त्याच्यामध्ये जो चिकट पदार्थ असतो, चीज वगैरे, ते दातांना चिटकून त्याच्यामुळे सुद्धा कॅव्हिटीज होण्याचे खूप प्रमाण असते. तसेच कच्चा आहार जसे कच्च्या फळे भाज्या तुम्ही घेतल्या पाहिजे, त्यामुळे दातांवर जो प्लाक असतो तो त्या कच्च्या फळे भाज्या खाल्ल्यामुळे तो प्लाक हा स्वतःहून निघून जातो, त्याच्यामुळे शक्यतो नॅचरल फूड तुम्ही घेतलं पाहिजे.
1: सर आपण खूप छान अशी माहिती आज आपल्या मुलाखतीच्या आपल्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलीत. आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तर जाता जाता आपल्या महिलांसाठी तुम्ही ॲज एक डेंटिस्ट दंतरोग तज्ज्ञ आहात, या दृष्टिकोनातून महिलांसाठी एखादा संदेश काय द्याल?
0: महिलांमध्ये ॲनिमियामुळे म्हणजे रक्ताच्या कमीमुळे तोंडामध्ये अल्सर्स येतात, किंवा तोंडामध्ये आग होणे किंवा जळजळ होणे, ही कारणं कमी रक्त असल्याचे संकेत असतात. त्यामुळे अशी लक्षणे असतील तर महिलांनी डेंटिस्टचा सल्ला घ्यावा. दुसरं म्हणजे तोंडाचे आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेलं

0: आहे. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, तंबाखूपासून दूर राहणे आणि नियमित दंत तपासणी यामुळे अनेक दंत समस्या टाळता येतात.
1: खूप छान आपण संदेश दिला सर, आणि मला वाटतं हा तुम्ही दिलेल्या संदेशाचं पालन आपली मुलाखत ऐकणाऱ्या अनेक महिला याचं पालन देखील करतील. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. दातांविषयी भरपूर माहिती आपण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण स्वयंसिद्ध या कार्यक्रमात जागतिक फॅमिली डॉक्टर्स डे निमित्तानं दंत आरोग्य आणि घ्यावयाची काळजी याविषयी धाराशिव येथील दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित गायकवाड यांची श्वेतामाळी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते किशोर पवार. स्वयंसिद्ध हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकाल. यामध्ये खरीप हंगामातील करावयाची शेतीकामे आणि घ्यावयाची काळजी याविषयी वैभव तांभारे, कृषी पर्यवेक्षक तालुका, कृषी अधिकारी कार्यालय कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्यानंतर आरोग्य सल्ला अंतर्गत उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला, आणि त्यानंतर उद्याचा हवामान अंदाज आपण ऐकाल. वाचक स्वर आहे दौलत निपाणीकर यांचा आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. निवेदन संपलं.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 6:57 होत आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

0: जीव धोक्यात घालू नका.
1: वाहन चालवताना अतिभार नको.
0: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा.
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा.
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा.
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास. सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही

चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी एका मुलीची निवड केली आहे. मार्च 2026ला 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्क

0: दृष्टिकोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे दोन वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट, तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल. श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात. मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
4: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून.

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटने म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूला नुसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 आता 3650 झाली. पण दुर्दैवानं MSP ज्याला म्हणतो आपण, साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 3300 रुपये आहे. त्यामुळे FRP आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 300 कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41-42 रुपये MSP केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे. आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्याच अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे. सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे

0: पर क्विंटलला 3800 रुपये होते 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही. तर एफआरबी किती आहे आणि एफआरबीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरा काय आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा हेच अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल, जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या, आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्युस्ट इथेनॉल आणि बीव्हीट इथेनॉलनं बंदी आणली. त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच, इथेनॉल हे तुम्ही, आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन ब्रेस इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22%, तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरबी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरबी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरबी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 45 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरा, एफआरबी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत. त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते जे सोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004, 2007 आणि 2011 खाली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धरतीचं धोरण आहे त्याच्यामुळं साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे. आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळातून सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल, कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे. त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत, म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण एफआरपी म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटरी प्राइस, तर ती एफआरपी थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही एफआरपी थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं, आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जातं की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकी

0: इथे पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पुनर्चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल. त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाटते. आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये. साखरेचे दर काही व्हायला भेटलेत अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्र म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपी मध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राइस असं म्हणते ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राइस. ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती. पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो कारखाने विक्री करतात त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरसोडीचं धोरण आहे. त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही. त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीस बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. तर हा आकडा खूप मोठा आहे. महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तर दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेसारखं जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. त्या शेवटी मध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेची जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे. त्यामध्ये एफआरपी मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार. तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी हा आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राचा प्रायोजित कृषी कार्यक्रम. या कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948, अर्थात आज 19 मे 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, आपल्या किसान वाणी कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत येणाऱ्या खरीप हंगामात करावयाची कामं आणि घ्यावयाची काळजी याविषयी. कळंब तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक वैभव तांबारे यांची ही मुलाखत. नमस्कार मंडळी. मंडळी, खरीप हंगाम आता पुढ्यात येऊन ठेपला आहे. साहजिकच सर्व शेतकरी बांधवांच्या घरामध्ये सध्या चर्चेचा बऱ्यापैकी विषय कोणता असेल तर पिकं कोणती घ्यायची, बियाणं कोणतं घ्यायचं, खतं कोणती घ्यायची, कसं पेरायचं, कोणत्या शेतात काय पेरायचं, नांगरणी झाली आहे का, झाली नसेल तर किती दिवसात करता येईल, असे अनेक प्रश्न सध्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या भगिनींच्या मनात रुंजी घालत असतील. आता होतं काय की आपण अनेक वर्ष अनेक पिढ्या एकाच पद्धतीनं शेती करत आलोत, फार मुश्किलीनं याच्यामध्ये बदल घडतात. परंतु आता विज्ञान आपल्या हाताशी आलेलं आहे, तंत्रज्ञान आपल्या हाताशी आलेलं आहे, मोबाईलसारखा एक संपर्काचा प्रमुख सोर्स आपल्या हाताशी आलेला आहे ज्याच्यातून माहितीची देवाणघेवाण होत असते आणि आपल्याला अनेक माहिती मिळत राहतात, त्यातली निवडावी कोणती हे कळत नाही, इतकी आपली जमलिंग होते. म्हणूनच आज आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित केलं आहे. ते आहेत कळंब तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक श्रुत वैभव तांबारे सर.

0: आज आपण त्यांच्याकडून खरीप हंगामाची तयारी या अनुषंगानं माहिती करून घेऊया. शास्त्रोक्त पद्धतीनं ते माहिती सांगतील, तुम्ही ही माहिती मन लावून ऐका आणि त्या पद्धतीनं या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेती करा. वैभव साहेब, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: आता वैभवजी तांबारे, खरीप दारात आलेला आहे.
1: हो,
0: पहिली समस्या जी आहे ती आहे नांगरणीची, कारण अद्यापही काही शेतकरी बांधवांची नांगरणी झालेली नाही. नांगरणीबद्दल सुरुवातीला सांगा, कारण हल्ली ट्रेंड आहे तो संध्याकाळच्या नांगरणीचा, परंतु मुलाखतीपूर्वी चर्चा करताना तुम्ही कटाक्षाने सांगितलं, स्ट्रेस देऊन सांगितलं की नांगरणी दिवसाच व्हायला हवी. का
1: नांगरणीचं हे म्हणजे मुख्य आपल्या शेतामधले मशागतीचं जे आहे ते मुख्य नांगरणी आहे. नांगरणीचं कसं आहे माहिती आहे का, की हे दिवसा का करायचे, कारण दिवसा ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये जे वेगवेगळे कीटक आहेत, शंकी गोगल काय आहे किंवा असे त्याचे जे अवशेष आहेत हे जमिनीमध्ये असतात, म्हणजे 8 इंच 9 इंचापर्यंत ते खोलपर्यंत ते जमिनीमध्ये मातीमध्ये असं लपलेले असतात, आणि वेगवेगळ्या कीटकांचे कोश जे कोश अवस्थेमध्ये जातात ते सुप्त अवस्थेमध्ये जातात, आणि सुप्त अवस्था त्यांची जमिनीमध्ये असते. मग हे जर आपण दिवसा नांगरणी केली तर ते वेगवेगळे जे आपले बगळे आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, त्या पक्ष्यांच्या निदर्शनास आल्यामुळे ते पक्षी तिथं गोळा होतात आणि ते पक्षी वेचून खातात ते.
0: अच्छा, म्हणजे दिवसा नांगरणी केल्याचा हा सगळ्यात मोठा फायदा की रोग किडी पसरवणाऱ्या ज्या काही जीवजंतू आहेत ते पक्षी वेचून खातात. तांबारे साहेब, याच्यानंतरचा प्रश्न येतो तो म्हणजे बियाण्यांचा. बियाणे दोन पद्धतीचे, बहुतेक शेतकरी नवं बियाणं घेतात आणि काही शेतकरी घरचं बियाणं वापरतात. तर आपण घरच्या बियाण्याच्या अनुषंगानं पुढे जाऊया. घरचं बियाणं असेल तर ते वापरताना काय काळजी घ्यायला हवी, त्याचं सॉर्टिंग कसं करायला हवं,
1: आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याकडे कसं आहे, जवळपास 80% आसपास जे खरीपाचं क्षेत्र आहे ते आपण सोयाबीन पेरतो, आणि सोयाबीन हे सुधारित वाणामध्ये येतात, म्हणजे ह्याचे जे वेगवेगळ्या वाण आहेत म्हणजे जाती त्या सोयाबीनच्या वेगवेगळ्या व्हरायट्या, तर त्या ह्या सुधारित आहेत, हायब्रिड नाही. जे आपण जर बियाणं हायब्रिड असेल तर ते दरवर्षी आपण नवीन वापरायला पाहिजे, आणि जर सुधारित असेल तर आपण 3 ते 5 वर्षापर्यंत तेच बियाणं परत आपण वापरू शकतो. तर त्यासाठी काय, आपण आता एक पद्धत आहे की आपण घरगुती बियाणं 60-65% आपण घरगुती बियाणं वापर करतात सहसा. पण बियाणं वापरताना कसं आहे, त्याची ज्यावेळेस आपण ते काढणी करून ठेवतानाच त्याची काळजी घ्यायला पाहिजे. बरं, आपण जे ठेवलेलं असतं त्याच्यात कसं आहे की फरशीला चिटकून ठेवलेले जे गोणे असतात तर त्याचा थंडगारपणा फरशीचा लागल्यामुळं ते उगवण क्षमता त्याची कमी राहते. मग त्याच्यातच खाली ठेवताना एकतर फळी वगैरे त्याच्यावर ठेवलेलं असावं, 6 रॅक म्हणजे आपण जे अकावर एक थापी मारतो ती थापी जास्त उंच नसलेली, मग असं जर बियाणं आपण ठेवलेलं असेल तर त्याच्यातलंच बियाणं आपण पेरणीसाठी घ्यायचं आहे.
0: त्याचं परीक्षण कसं करायचं,
1: त्याचं परीक्षण करताना आपल्याला कसं आहे 2-3 वेगवेगळ्या पद्धतीत आपण एक जस्ट एक 2 मिनिटांमध्ये जर 3 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायचं असेल तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन जे आपल्याला बियाणं वापरायचं आहे त्यातलं एक रॅन्डम म्हणजे असं निवडक चांगले चांगले मोजून न घेता एक सर्वसाधारण रॅन्डम पद्धतीने आपण जर बियाणं 100 दाणे त्यातले घेतले आणि त्यात टाकून पाहिले 1-2 मिनिटांमध्ये ते परत पाणी ओतून जरी काढलं तर त्याच्यात काय होत आहे, बियाण्याला चांगल्या पद्धतीच्या सुरकुत्या पडतात, आणि ते जे चांगल्या सुरकुत्या पडतील ते शक्यतो तर चांगल्या पद्धतीने उगवतं, आणि जे असं फुगतं बियाणं किंवा काळसर होतं तर ते उगवत नाही. हे झालं एक थोडक्यात बघायची झाली तर
0: त्याची संख्या मोजायची की सुरकुत्या पडलेल्या जास्त असतील तर
1: 70 बियाला कमीत कमी
0: सुरकुत्या असा
1: चांगल्या सुरकुत्या पडलेल्या असावं, म्हणजे हे 1-2-3 मिनिटाची टेस्ट झाली थोडक्यात. आणि आपल्याला व्यवस्थित जर पाहायचं असेल तर आपण जे सुतुळीचं पोत आहे किंवा भोरग म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यावर चांगलं ते ओलसर करायचं, पाणी पूर्ण त्याचं नितळ द्यायचं आणि त्यानंतर ते असं आडवं ठेवून त्यावर एक 10-10 लाईनमध्ये असं आपण जशी रांगोळीचे ठिपके काढतो तसे ठिपके आपलं सोयाबीन ठेवून त्याची अशी व्यवस्थित गुंडाळी करायची, आणि ती गुंडाळी करून त्याला दोन्ही साईडनं सुतुळीनं बांधून आपण अंधाऱ्या असं साईडला कोपऱ्यात कुठंतरी ठेवायचं आणि त्याला रोज थोडस ओलसरपणा राहून पाणी शिंपडायचं. एक 4-5 दिवशी त्याला चांगले करे येतात, आणि जे चांगले करे दिसतात ते मोजून बघायचे, आणि 100 पैकी कमीत कमी 70 तसे आपण जर व्यवस्थित त्याची काळजी घेऊन ठेवलेले बियाणं असेल घरगुती 90-95 पर्यंत बियाण्याला चांगले करे येतात, म्हणजे ते खूप उत्तम प्रकारचं बियाणं आहे हे समजायचं.
0: आता हे घरगुती बियाणाचं झालं. कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर घरातून निघताना डोक्यात वेग

0: अभियान असतं.
1: हो
0: तिथं ते दुकानदार किंवा तिथले बाकीची मंडळी घ्यायला वेगळं सांगतात
1: हो हो तसं होतं
0: आणि
1: ना.
0: मग जम्बलिंग होतं. आणि बियाणं अशी गोष्ट आहे की एकदा घेतल्यानंतर रिझल्ट उगवल्यानंतरच कळतो. मग बियाणे खरेदी करताना फसगत होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी?
1: बियाणं हे सर्वात महत्त्वाचं, ही खरीपामधली सर्वात महत्त्वाची निविष्ठा बियाणंच आहे. मग याच्यामध्ये एक तर आपण घरगुती वापरणे, दुसरी गोष्ट आपल्याला बियाणं बदल जे करायचं आहे, समजा 33% आपण बियाणं बदल करायला पाहिजेत. म्हणजे समजा आपल्याला एक एक 5-6 एकरचं क्षेत्र असेल, त्याच्यातलं एखादं एकर जे आपलं तुकडं आहे वेगळं थोडंसं, तिथं एक आपण जी बॅग घ्यायची आपल्याला नवीन वाणं जी वेगवेगळी आलेली आहे, समजा त्याच्यातलं कोणतं घ्यायचं आहे, त्याच्यातली चांगली समजा चौकशी करून आपल्याला वेगवेगळी माध्यमं आहेत, आपलं कृषी डिपार्टमेंट आहे, म्हणजे ह्यांच्याशी चर्चा करून आपल्याला आपल्या जमिनीला कोणतं सूट होत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. मग त्यासाठी नवीन एखादी बॅग तिथली खरेदी करणं, तर बॅग खरेदी करताना आपण जे विक्रेता आहे आपला अधिकृत, हे यांच्या त्या विक्रेत्या त्या दुकानातूनच आणि त्याची जी उत्पादनाची तारीख, त्याचं लेबल म्हणजे त्याचं सर्टिफाईड सीड आहे, फाउंडेशन सीड आहे, हे व्यवस्थित बघून त्यानंतरच ती बॅग खरेदी करावी, हे महत्वाचं आहे. त्यात
0: बॅग फोडताना कशी फोडावी?
1: बॅग फोडताना आपलं लेबल ज्या बाजून आहे म्हणजे सील करून त्याच्यामध्ये शिलाईनं ते पॅक केलेलं असते, ते तसंच ठेवायचं, त्याच्या खालच्या बाजूनं बॅग फोडायची,
0: म्हणजे सील आणि लेबल राहिलं पाहिजे.
1: आणि ते बॅग खालच्या बाजूनं फोडून थोडंसं बियाणं, एक मुठभर तरी बियाणं त्याच्यामध्ये शिल्लक थोडं ठेवून ते तसंच बांधून ते बाजूला असं अडकून वगैरे ठेवायला पाहिजे घरी. कारण लोक सहसा काय करतात प्रॅक्टिसमध्ये, की ते वरून फोडतात, त्याचं ते लेबल कुठंतरी टाकून दिलेलं असते, नंतर एक 10-12 दिवसांनी 15 दिवसांनी परत म्हणतात ते आमचं उगवलं नाही, त्यानंतर पुन्हा त्याचं लेबल पाहिजे म्हणल्यानंतर परत त्याचं ते लेबल हुडकायला शेतात फुडतात. मग ते कसं होतं ते, की हे आपल्याला काहीच वेळेवर ते सापडत नाही आणि आपण रितसर त्याचं क्लेम करू शकत नाही त्यानंतर. हां, त्याची जे आपण कृषी विक्रेत्याकडून जी आपण रितसर पावती घेताना ती एक सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय करतात की पावती घेतात, त्याचं जे आपण बॅगवरचं जे लॉट नंबर वगैरे असतात ना, ते आपण काळजीने कोणच बघत नाही. काय होतं ह्याच्यामध्ये, ज्यावेळेस तक्रार देतात आणि उगवलं नाही म्हणतात, तर त्यावेळेस ह्यांच्या पावतीवर वेगळा लॉट नंबर असतो, तुम्ही वापरलेली बियाण्याची बॅग ती पेरलेली त्याच्यावर लॉट नंबर वेगळा असतो, आणि जो लॉट नंबर समजा फेल झालेला आहे, एखादा लॉट नंबर फेल जातो समजा, तर त्याच्याऐवजी तुमच्याकडे पावतीवर दुसराच नंबर असतो, तिथं तुम्ही अडचणी देता परत
0: क्लेम करता येत.
1: हा, क्लेम करता येत नाही.
0: आता हे बियाण्याच्या बाबतीत झालं. खताच्या बाबतीत शेतकरी बांधवांचा अनुभव असा आहे की आता खरीप हंगामातलं आपल्या परिसरातलं महत्वाचं पीक म्हणजे सोयाबीनच आहे. सोयाबीनची एक बॅग म्हटलं की DAP च्या बॅग आल्या त्याच्याबरोबर. ही धारणा झाली आहे शेतकऱ्यांचं की सोयाबीन असेल तर DAPच पाहिजे, पण तरीही या DAP ला पर्यायी खत कोणतं?
1: DAP ला म्हणजे कसं आहे, आता सोयाबीनसाठी फक्त DAPच पाहिजे असंही नाही, फक्त ही लोकांची धारणा झालेली आहे की सोयाबीन म्हणलं की DAP पेरायचा किंवा आमच्या शेताला DAPच लागतो, असं काहीच नाही. शेतामध्ये किंवा शेताचा आणि त्या पिकाचा असा काही हे नसतो, फक्त पिकाला आवश्यक काय घटक पाहिजेत हे महत्वाचं आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार 30, 60 आणि 30 किलो NPK हे म्हणजे त्याच्यातला जो घटक आहे, फक्त आपण नुसतं DAP म्हणून नाही, DAP मध्ये काय घटक आहे, नत्र स्फुरद आणि पाला 0 18 46 0 असा आहे. मग तो घटक जो 100 किलो जर आपण DAP घेतला, तर 100 किलो DAP मध्ये 18 किलो नत्र आणि 46 किलो स्फुरद आणि पाला 0, म्हणजे पालास काहीच भेटत नाही. परंतु विद्यापीठाची शिफारस काय सोयाबीनसाठी, किलो नत्र 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालास. आता ह्या प्रमाणात असं जे कोणतं मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध भेटतंय, तर ते खत घ्यायला पाहिजे. आणि शक्यतो ही पेरणी करायची असल्यामुळे संयुक्त खतामध्ये घ्यायचं, मिश्र खताच्या ऐवजी. मग आपल्याला घेताना 14-35-14 एक खत आहे, 12-32-16 एक खत आहे, की ह्याचे जी म्हणजे समकक्ष आहे, म्हणजे जवळपास आपल्याला जसं विद्यापीठ शिफारस आहे त्याच्यानुसार हे खत खूप उत्तम आहेत, तर हे वापरायला पाहिजेत.
0: आणि इतर जे खरीप हंगामातील पिकं आहेत, जसं की उडीद आहे, मूग आहे, तूर आहे, याच्याबद्दल सांगा ना.
1: उडीद, मूग आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कसं, अगोदर ज्यावेळेस पूर्वीचे की ह्याच्यामध्ये नवीन जे सुधारित वाण नव्हते तेवढे, आता वरवर खूप म्हणजे चांगले सुधारित वाण निघालेले आहेत. एवढं एकच आहे की थोडंसं जर वेळेवर पेरणी होत असेल जूनमध्ये हे, तर हे वाण घेतले तर त्याचं खूप चांगल्या पद्धतीनं उत्पादन निघू शकतं. फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया वगैरे करतो, तर त्यावेळेस सोयाबीनसाठीची जी बीज प्रक्रियासाठी आपण वापरतो, तर ते जॅपोनिकम म्हणून रायझोबियमचा, तर ते वापरतो आपण सोयाबीनसाठी. पण मूग आणि उडदासाठी मात्र त्याचं त्याचं स्पेसिफिक ते वापरायला पाहिजे. आणि

तूर साठी तर कसं आहे आपण की तूर हे आंतरपीक सहसा कंपल्सरी घ्यायला पाहिजे, कारण आपण काय करतो मोनोक्रॉपिंग वर आलो म्हणजे एक ते एक पीक. जर काय होतंय आपल्याला ज्यावेळेस पाऊसकाळ कमी होईल किंवा जास्त होईल किंवा मध्ये पावसाचा खंड पडतो, तर त्यावेळेस हे वेगवेगळ्या पिकामुळं कसं होतंय आपल्याला मध्ये आंतर मशागत करायला चांगला वेळ भेटतो. तूर असेल तर तूर सुरुवातीच्या पिरियडमध्ये तिथं अंतर राहतं, आणि ज्यावेळेस सोयाबीन काढतो किंवा हे नंतर

0: सोयाबीन काढतो किंवा हे नंतर त्यानंतर मग तुरीचं एक झाड मोठं होतं किंवा पॉप होतं, तर त्यावेळेस आपल्याला त्याची मेहनत नंतर करायला आणखीन आपल्याला वेळ मिळतो किंवा त्याच्या मध्ये आंतरमशागत करायला जागा असते आपल्याला. आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुरीची वाढ झालेली नसते, त्यावेळेस मध्ये फिरता येतं किंवा स्प्रिंकलर लावता येतं आपल्याला त्या मधल्या पट्ट्यामधून. आणि जर पावसाळा कमी जास्त झाला तर ह्या पिकामध्ये जी उत्पादनामध्ये आपली घट झालेली आहे तर त्या दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला भरून काढता येते त्याच्यात. तर त्यामुळे हे आंतरपीक म्हणजे सोयाबीनमध्ये हे असे तूर किंवा हे आहे ना ते घ्यायला पाहिजे.
1: आणखीन एक मुद्दा येतो की पेरणी झाल्यानंतर तणनाशक फवारली जातात,
0: हो
1: त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: ह्याच्यात कसं आहे माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता तर ओलावा जर जमिनीचा चांगला असेल तिथला ओलावा कसा आहे त्याच्यावर त्याचे रिझल्ट अवलंबून असतात. कारण त्या पेरणी केल्यानंतर एक 48 तासाच्या आतच आपल्याला ते तणनाशक वापरायला पाहिजे. आता काही शेतकऱ्यांनी काही आपल्या ट्रॅक्टरच्या हिने त्याचे ते थोडस देशी जुगाड केलंय म्हणायला हरकत नाही, कारण तो 2 बॅरल पाठीमागं ठेवून त्या चालू मध्येच पाठीमागं लगेच त्याचं ते फवारा ठेवून ते कंटिन्यू पुढे पेरणी लगेच आणि त्याच्या पाठीमागे त्याचं ते फवारणी अशा पद्धतीनं थोडंसं करून घेतलं तर ते म्हणजे श्रम वाचेल आणि वेळ पण वाचेल त्यांचा. आणि त्याचा जर ओलसरपणा आता खरीपामध्ये बऱ्यापैकी असतो आणि जे पेंडीमिथिलीन सारखे जे तणनाशक आहेत तर ते कमी खर्चामध्ये पण आपल्याला खूप चांगला रिझल्ट देतात, तर ते वापरायला पाहिजेत.
1: तांबारे साहेब, आता तुम्ही बोलताना बीज प्रक्रियेविषयी सांगितलं की सोयाबीन साठी स्पेसिफिक एका घटकाची बीज प्रक्रिया व्हायला हवी, आणि होतं काय की बरेच कृषी सेवा केंद्र चालक सरसकट एक मल्टी पर्पज असलेलं बीज प्रक्रियेचं औषध म्हणा पावडर म्हणा देतात की हे सगळ्याच पिकांना चालतं हेच घ्या, आणि तुम्ही तज्ज्ञ मंडळी मात्र म्हणताय की नाही नाही सोयाबीनसाठी रायझोबियम जे आहे ते असंच पाहिजे, तुरीसाठीचं बीज प्रक्रियेचं जे घटक असणार औषध आहे ते वेगळंच आहे, उडीदाचं वेगळं आहे, हे काय आहे आणि बीज प्रक्रिया कशी करायची आणि त्याचे फायदे ते पण सांगूया आपण.
0: आता बीज प्रक्रियामध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपण अगोदर जमिनीमध्ये बियाणं टाकतो, तर सुरुवातीला बियाण्यामध्ये काही बियाण्यामध्ये बियाण्याच्या सोबतच काही कीड किंवा रोगाचं हे राहतात, समजा किडाची किडीचं एवढं नाही पण जे रोगाची जी
1: ते घटक असतात त्याच्यात
0: जे स्पोर्स किंवा त्याचे जे हे राहतात ते त्याच्या सोबत राहतात म्हणजे त्याच्यासाठी, आणि जे जमिनीमध्ये उपलब्ध असणारे जे कीड आहे आणि रोग आहे त्याचा परिणाम त्या बियाण्यावर होतो. तर हे सुरुवातीचे कमीत कमी एक 22 ते 25 दिवस आपल्याला जर बीज प्रक्रिया आपण चांगल्या औषधाची केली तर ते त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करता येतं, म्हणजे त्याचं नियंत्रण करता येतं. कारण लगेच बियाण पेरलं आणि 2 पानावर 4 पानावर आलं त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो, परंतु जर आपण बीज प्रक्रिया केली तर त्याचा तो प्रादुर्भाव होत नाही. आणि सध्या मार्केटमध्ये तसे प्रकारचे उपलब्ध झालेले आहेत, आपण जे म्हणालात की कीटकनाशक आहे, समजा आता 2-3 प्रकारात वेगवेगळ्या कंपनीचं आहे, थायमिथॉक्झम आणि त्याच्यासोबत दुसरं थायोफिनिट मिथाइल म्हणून एक आहे, तो बुरशीनाशक आहे, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले पण बीज प्रक्रियाचे औषध आहेत मार्केटमध्ये आलेले.
1: जैविक बीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया पहिली कोणती करावी?
0: अगोदर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची, म्हणजे कीटकनाशक असेल तर पहिलं कीटकनाशकाची बीज प्रक्रिया, त्यानंतर बुरशीनाशकाची, त्याच्यानंतर आपल्याला जमिनीमधील जीवाणू आहेत ते आपल्याला जे वाढवायचे आणि ते हवेतील नत्र स्थिरीकरण करून देणारे किंवा पिकाला उपलब्ध करून देणारे हे जे जीवाणूजन्य जे बीज प्रक्रियेचे औषध, तर ते आपल्याला त्याची बीज प्रक्रिया आपल्याला सगळ्यात शेवटी करायची. आणि अगोदर आपल्याला कीटकनाशक, त्याच्यानंतर बुरशीनाशक आणि त्याच्यानंतर हे जैविकचे आहेत औषध, त्याची बीज प्रक्रिया करायची आपल्याला.
1: खूप खूप धन्यवाद वैभव तांबारे सर, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि खरीप हंगाम पूर्व तयारी तसंच निविष्ठा खरेदी आणि बीज प्रक्रिया याविषयी माहिती दिलीत. दिलेल्या माहितीबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी, किसान वाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकत होता खरीप हंगामात करावयाची कामं आणि घ्यावयाची काळजी याविषयी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब येथील कृषी पर्यवेक्षक वैभव तांबारे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते हो, किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आणि मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम जगभरात ऐकणं झालं अगदी सोपं. त्यासाठी डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज

0: ऑन ए आय आर या न्यूज ऑन ए आय आर ॲपच्या माध्यमातून तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्रासोबतच आपल्या महाराष्ट्रातील आणि सबंध देशभरातील प्रसारभारती अंतर्गत येणाऱ्या सर्वच आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम लाईव्ह ऐकू शकता, अगदी तुम्ही जिथे असाल तिथे. तेव्हा डाउनलोड करा प्रसारभारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन ए आय आर.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
0: मंडळी, किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमात आता आपण वळूया आरोग्य सल्ला या सत्राकडे. यामध्ये आज आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला.
2: नमस्कार. अतिशय तीव्र अशा सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरील जलीय अंश कमी होऊ लागतो, त्याचबरोबर स्निग्ध ऊन कमी होऊन वृक्षता वाढू लागते. बाह्य वातावरणातील वाढत्या वृक्षतेबरोबरच शरीरातील वृक्षताही वाढू लागते. त्यामुळेच शरीरातील कफाचे प्रमाण हे हळूहळू कमी होऊन वाताचा जोर वाढताना दिसतो. हा वाताच्या संचयाचा काळ सांगितला आहे. आदान काळामुळे कमी झालेले शरीरबल, त्यामुळे निर्माण झालेला धातुक्षय व आलेले दौर्बल्य या सर्वांमुळेही शरीरात वाताचा संचय व वृद्धी होण्यास सहाय्य होते. या काळातील बाह्य वातावरणातील तप्त हवामानामुळे असह्य उकाडा या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे कोणालाही कोणतेही काम करण्यामध्ये उत्साह राहत नाही. या काळात अनेक वातविकारांना सुरुवात होते. तसेच वाढलेल्या उष्णतेमुळे या काळामध्ये काही पित्तप्रकोपजन्य व रक्तदृष्टीजन्य रोगही संभवतात. या काळात जो काही आहार घ्यायचा आहे तो म्हणजे लघु, पचनास हलका व अल्प प्रमाणात घ्यावा. आहारात मधुर, आम्ल, लवण म्हणजेच गोड, आंबट आणि खारट या रसांची द्रव्ये अधिक प्रमाणात घ्यावीत. भाकरी, पोळी यांचा वापरही करावा. बाजरीची भाकरी उष्ण व रुक्ष असल्याने या काळात न खाल्लेली बरी. दूध, तूप, ताक, दही, श्रीखंड, बासुंदी यासारखे पदार्थ आहारामध्ये ठेवावेत. या काळात शरीरातील द्रवांश कमी होऊन वृक्षता वाढत असते, म्हणून आंबट चवीचे पदार्थ व पाणी, साखर हे मिश्रण या काळात वापरावे. यासाठी कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत यांचा वापर करावा. यांच्या जोडीला उसाचा रस, लस्सी, दूध यांचाही उपयोग केलेला चालतो. या काळात धने, जिरे यासारख्या थंड पण भूक वाढवणाऱ्या पदार्थांखेरीज इतर मसाल्यांचे पदार्थ फारसे घेऊ नयेत. भाज्यांमध्ये पालक, चुका, चाकवत, माठ, राजगिरा, तांदूळजा, भेंडी, दोडका, पडवळ यांचा वापर आहारात करावा. डाळी रुक्ष असणारे त्यांचा वापर शक्यतो टाळावा. मुगाची डाळ वापरण्यास हरकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात कांद्याचा मुबलक वापर करावा. कांदा हा थंड असल्यामुळे उष्णतेच्या बहुतांशी रोगांपासून रक्षण करणारा आहे. या काळात मिळणारा पांढरा कांदा नित्य आहारात सेवन ठेवणे हितावह आहे. लसूण मात्र उष्ण असल्याने त्याचा वापर जपूनच करावा. उन्हाळ्याच्या दिवसात आहारामध्ये द्रवपदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. जेवताना आवश्यक तेवढे पाणी प्यावे. नारळ पाणी, ताजी निरा यांचाही वापर आहारात ठेवावा. याच काळात नाचणीचे आंबील करून पिण्याची पद्धत आहे. त्यामुळेच कडक उष्णता व वृक्षता यापासून शरीराचे रक्षण निश्चितपणे होते. या काळामध्ये पिण्याचे पाणी हे मातीच्या माठात सुरळीत ठेवून गार करून प्यावे. वाळा, चंदन, नागरमोठा, गुलाब इत्यादींनी सुगंधित केलेले पाणी वापरावे. या संस्कारित जलामुळे तहान लवकर भागते.
0: मंडळी, किसानवाणी या प्रायोजित कृषी कार्यक्रमातील आरोग्य सल्ला या सत्रात आत्ता तुम्ही ऐकलीत उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगितली डॉक्टर गोविंद पाकले यांनी. या माहितीचा भाग पहिला आज आपण ऐकलात.

0: किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी। सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी। शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी। आणि हो, जगभरातील श्रोते हो,

0: डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथे ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी।
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी। फोन 82-37-83-19।
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381।
3: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

0: श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
1: श्रोताओ, हमारे जीवन से जुड़ी अनेकों विषयों को प्रतिबिंबित करता कार्यक्रम दर्पण जरूर सुनिएगा. हर शुक्रवार प्रातः ठीक 10 बजे हमारे अपने आकाशवाणी के धाराशिव केंद्र से कार्यक्रम दर्पण.

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: गरोदरपणा ही बाब आहे खास. सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
2: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही 4x वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारतानं 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले. तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला. या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
3: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
2: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल.

0: गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणूकीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा 2रा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे.

0: राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग. तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606551381।
2: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात। आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास। रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत।
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात। वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
5: श्रुती हो, आजच्या लोकरंग या कार्यक्रमात ऐकूयात नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी। गायक आणि झांजवादक बापू शंकर लाटे, सहगायक विठ्ठल भास्कर ठोंबरे आणि दिलीप गणपती शेटे, संगीत साथ तुणतुण अशोक एडबा पौळ आणि ढोलकी लखन कृष्णा चंदनशिवे। निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

Putrașoa mea, tu la gana pădi. Putrașoa mea, tu la gana pădi.

गाव यरमाळ यरमाळ मोठ गुलजार.

बोलला नाही ता झाला।

काटे भिताड़ झाले।

0: नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. गायक आणि झांज वादक होते बापू शंकर लाटे. सहगायक होते विठ्ठल भास्कर ठोंबरे आणि दिलीप गणपती शेटे. संगीत साथ होती तुणतुण अशोक एडवा पोळ आणि ढोलकी लखन कृष्णा चंदन शिवे. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो आताच आपण लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी ऐकलीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर ठीक 9 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

0: FM बँडच्या 101.3 मेगाहर्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम मराठी पत्रगीत.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोतेहो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं पत्र आहे मुक्काम पोस्ट नांदेड येथून प्रकाश जैन यांचं. यांच्यासोबत आहेत लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन. यांना ऐकायचं आहे बंधन या चित्रपटातील रवींद्र साठे यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. चला तर ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं बंधन या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, आपण ऐकलत अष्टविनायक या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट पिंपरी पुणे 17 येथून मोहन अरुण मसुरे यांचं. यांच्यासोबत आहेत स्मिता मोहन मसुरे आणि संदीप मोहन मसुरे यांना ऐकायचं आहे. मायबाप या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि गात आहेत अनुराधा पौडवाल. चला तर मग ऐकूया मायबाप या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आपण ऐकलत अनुपमा देशपांडे, अपर्णा मयेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंगू मंगू या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली होती बीड येथून

आकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया आणि केशव पटेल यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी यांचं. यांच्यासोबत आहेत सायराबानो शेख, दस्तगीर, फैजनबी, शाकेर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमरन, सानिया शकील पठाण, बिस्मिला बी शेख, गदर शेख आणि निलोफर यांना ऐकायचं आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं देवापुढे माणूस या चित्रपटातील गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

அக அக போரி ஹசலிசுக அக அக போரி ஹசலிசுக கரதத்து

मोहिले यांनी. आणि या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट अष्टाकासार तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील शांताबाई पाटील सिद्धी पाटील सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांनी. आपण ऐकताय मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतरचं पत्र आहे. शिवनेरी नगर परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून दिनेश अडगळे यांचं. यांच्यासोबत आहेत संगीता अडगळे भारती प्रगती श्रावणी आणि समस्त अडगळे परिवार यांना ऐकायचं आहे. विनय मणके आणि प्रज्ञा यांनी गायलेलं एक फूल चार हाप या चित्रपटातील प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे छान असं गीत.

श्रुती हो आपण ऐकलत दे धनादन या चित्रपटातील प्रवीण दवणे यांचं गीत, स्वर होता सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हरडीकर यांचा, आणि संगीत दिलं होतं अनिल

साठी पसंती कळवली होती. मुक्काम पोस्ट वालवड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव येथून महादेव मधुकर काटे यांनी. आपण ऐकताय मराठी पत्रकीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतरचं पत्र आहे. मुक्काम पोस्ट गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा यांचं यांना ऐकायचं आहे. फेकाफेकी या चित्रपटातील प्रवीण दवणे यांचं गीत. स्वर आहे सुरेश भोसले, माफ करा, सुदेश भोसले, विनय मंडके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अपर्णा देशपांडे यांचा. संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी. चला तर मग ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं फेकाफेकी या चित्रपटातील गीत.

श्रोते हो आपण ऐकलं, सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एकापेक्षा एक या चित्रपटातील गीत. या गीत

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत ज्योत्स्ना हर्डीकर आणि अपर्णा देशपांडे यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत. संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी आणि चित्रपट होता घोळात घोळ. आणि या गीतासाठी पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, श्रावणी कुलते आणि प्रथमेश कुलते यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
0: आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया हिंदीतून बातम्या.